0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमताने मंजूर। प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी। आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। आता सविस्तर बातम्या। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं। या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला। शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली। या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल। जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल। त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली। यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत, पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही। तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत।
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली। विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते। राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.

0: प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं। आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे। त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे। ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय। जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे। कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय। त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते। हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय। जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय। आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी।
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे। हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर। प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी। आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: मौसम मस्ती में जीने का जरूर है और बादल भी दिख रहे हैं, बालों के तो नहीं लेकिन बाहर बादल हमें दिखाई दे रहे हैं फिलहाल आज भी। और मौसम विभाग भी यही कह रहा है कि आज थोड़ा थोड़ा धूप छांव का खेल रहेगा। हालांकि बारिश के बारे में थोड़ा सा कंफ्यूजन है, फिलहाल तो बारिश नहीं हो रही है, किसी एरिया में हो सकता है कि बारिश हो भी रही हो, लेकिन मौसम विभाग के अनुसार मानसून बस हमारे आसपास ही है। और मौसम मस्ती में जीने का जरूर है, मौसम म्यूजिक एंजॉय करने का भी है, मौसम चाय पकौड़े का भी है, लेकिन इसके साथ साथ ह्यूमिडिटी भी हमें बहुत परेशान कर रही है कई दिनों से। और आज का फोरकास्ट भी यही कहता है कि आज भी ह्यूमिडिटी आपको परेशान करेगी। हवा की गति रहेगी करीब 8 किलोमीटर प्रति घंटे के आसपास और अधिकतम तापमान 34 डिग्री सेल्सियस के आसपास और न्यूनतम 29 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की उम्मीद जताई गई है। और पार्टली सनी कहा गया है, यानी बीच में कहीं धूप, कहीं छांव, कहीं बादल आपको शायद मिल सकते हैं और हो सकता है कि बारिश की थोड़ी बहुत फुहार भी हो जाए। बट बात कुल मिलाकर यही है कि ये जो मौसम है ना, ये आपको अफेक्ट भी करता है, खास तौर से नाक और गले की जो इन्फेक्शन है वो बहुत जल्दी पकड़ते हैं लोगों को इस वक्त। और शायद मेरी आवाज़ में भी आपको कहीं ना कहीं ये थोड़ा सा महसूस हो रहा होगा, क्योंकि पिछले 2 दिन से मुझे भी कुछ ऐसा ही फील हो रहा है कि नाक बंद है और गले में थोड़ी सी खराश है। तो इसके लिए एक्सपर्ट्स तो यही कहते हैं कि आप दवाई

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR तसंच 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन, अर्थात मधुलिका। तर मग चला आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा गाण्यानं करूया। आणि हे गाणं गायलं आहे शंकर महादेवन यांनी।

0: म्हणजे आता आपण ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: डायबेटीस मुळे भात खाता येत नाही आणि बऱ्याच जणांना भात आवडतो किंवा त्यांचा हा वीक पॉइंट असतो, म्हणून वेगवेगळे पर्याय शोधले जातात की कशा प्रकारे आपण भात खाऊ शकतो. आणि यामध्ये अनेक गोष्टी आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यातली आता सध्या ट्रेंडिंग गोष्ट म्हणजे भात शिजवायचा, तो एक 10-12 तास फ्रीज मध्ये ठेवायचा, नंतर बाहेर काढायचा, पुन्हा गरम करायचा आणि खायचा, म्हणजे तुमच्या शरीरातली साखर वाढत नाही भातामुळे असं सांगितलं जातं. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे सांगा.
3: बेसिकली सायन्सचा जर का आपण विचार केला तर मॉडर्नचं कसं असतं, एक सुरी विचार असतो, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक येतोय तर मग झिरो ऑइल घ्या, बरोबर ना? डायबिटीज होतोय तर झिरो कार्ब घ्या. आता ज्या वेळेला तुम्ही तो राईस म्हणजे याच्यामध्ये ठेवता 10-12 तास आणि परत गरम करता की तो तुम्हाला म्हणजे डायजेस्ट होतच नाही. म्हणजे एक तर होईल की तुम्हाला बाबा साखर त्याच्यामधून वाढणार नाही. आता त्याच्यातून आणखीन थोडस सायंटिफिक त्यांनी विचार कसा केला की मग हे जे अनडायजेस्टेड जे फूड आहे ते काय होतं, गट बॅक्टेरियांसाठी अन्न तयार होतं ते, बरोबर? म्हणजे तुम्हाला पचलेलं नाही आहे मग ते गट बॅक्टेरियांना अन्न होतं. आणि मग गट बॅक्टेरियांना ते अन्न मिळालं की ते जे काही बॅक्टेरिया असतात ते ब्युट्रेट नावाचं एक केमिकल तयार करतात. आणि हे ब्युट्रेट नावाचं केमिकल जे आहे ते शरीरातलं इन्फ्लेमेशन असेल, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असेल ते कमी करायला मदत करते. म्हणजे असा डबल बेनिफिट त्याचा होतो की बाबा तुम्ही ते खाल्ल्यानंतर ते पचणार नाही, म्हणजे तुमची साखर वाढणार नाही, ब्युट्रेट म्हणजे त्या बॅक्टेरियांना अन्न मिळेल त्यामुळे ब्युट्रेट तयार होईल, बरोबर ना? त्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं इन्फ्लेमेशन वगैरे कमी होऊन साखर कमी होण्याला मदत होईल. पण कसं आहे, आपण बघितलेलं आहे की नुसतंच प्रोटीन घ्या किंवा नुसतंच फॅट्स घ्या किंवा झिरो कार्ब घ्या आणि याचे ट्रेंडिंग येतात आणि नंतर बऱ्याच वेळेला ते वापरले जातात अनेक लोकांना आणि मग त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते लक्षात यायला लागतात. आता हा नवीन ट्रेंड आहे, त्याचे पण काही साईड इफेक्ट्स असतील ते काही काळाने आपल्याला लक्षात नक्कीच येतील.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25
3: कसं आहे की आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून सांगितलंय की शिळं खाणं चांगलं नाहीये, बरोबर? म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही खाणं गोष्ट वेगळी, पण तुम्ही जर का ट्रेंड म्हणून रोजच जर का शिळं खायला लागला, कसं आहे की जसं त्याच्यामध्ये ते म्हणतात की रेझिस्टन्स स्टार्च वगैरे तयार होतं, म्हणजे रेझिस्टन्स स्टार्च तयार होण्यासाठी काहीतरी बॅक्टेरिया तिथे काम करतात, म्हणजे तिथे हार्मफुल बॅक्टेरिया पण तयार होणारच आहेत. फक्त आता तुम्ही बघताना चांगल्या गोष्टी बघताय तर ते हार्मफुल बॅक्टेरिया तुमच्या पोटाची काय वाट लावतील यानंतर प्रकार येईल. पण बेसिकली जर का या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या ट्रेंड येत राहतात आणि त्याच्यानंतर लक्षात येतात त्याचे हार्मफुल पॉइंट लक्षात येतात. आणि जर का त्यांनी त्याचा बेनिफिशियल पार्ट सांगितलाय ब्युट्रेटचा जर का आपण विचार केला तर असंही तुम्ही तूप खाल्ल्याने सुद्धा ब्युट्रेट तयार होतं.

0: किंवा तुम्ही जे काही फर्मेंटेड ज्या गोष्टी घेतात त्यांनी गट बॅक्टेरियांना फूड मिळतं, त्याच्यातून ब्युट्रेट तयार होतं.
1: म्हणजे
0: बरोबर ना, म्हणजे ब्युट्रेट तयार होण्यासाठी म्हणजे असं काहीतरी अनडायजेस्टेड प्रकार करण्याचा काही गरज नाहीये खरं, बरोबर की नाही. म्हणजे ब्युट्रेटचा बेनिफिट तुम्हाला इतर गोष्टींनी मिळवता येतो. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे 10 तास ठेवून त्याला शिळ करून खाणं आणि मग नंतर काही काळाने जर का लक्षात आलं की अरे प्रॉब्लेमॅटिक आहे आणि पोटाचीच जर का तुमची वाट लागायला लागली, तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की तुमचं आरोग्य हेच तुमच्या पचनावर आधारित आहे आणि तुम्ही जर का ते पचनच बिघडून घेतलं तर कदाचित प्रायमरी लेवलला तुम्हाला शुगर कमी व्हायला मदत नक्कीच होईल, कारण ते पचणारच नाही त्यामुळे शुगर वाढणार नाहीये. पण फ्युचर मात्र कॉम्प्लिकेशन त्याचे तयार होऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर जर का डायबिटीस मॅनेज करायचा असेल तर उगाच खाण्यामध्ये बदल करण्यापेक्षा शरीरामध्ये साखर पचवण्याची ताकद वाढवा. शरीरामध्ये साखर का पचत नाही ते बघा आणि ते केलं तर तुम्ही नॉर्मल खाणं खाऊन सुद्धा तुमचा डायबिटीस नक्कीच मॅनेज करू शकाल. त्यामुळे सायंटिफिकली डायबिटीस मॅनेज करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार
2: मंडळी, आताच आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: एफएम गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा एफएम गोल्ड।
2: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका। मस्त पाऊस पडतोय नाही का बाहेर, म्हणजे जवळपास जून महिना संपत आला होता आणि आपल्याला असं वाटत होतं की अरे आता पाऊस पडणार की नाही, किंवा यावर्षी पाऊस नेमका उशिरा येतो, तो नेमका कधी पडणार। त्यात परत वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा बातम्यांमध्ये म्हणा, सतत सांगितलं जात होतं की थोडंसं बहुतेक यावर्षी पाऊस कमी पडणार आहे किंवा थोडा पुढे सरकलेला आहे। त्याच्यात मग ते निसर्गामध्ये झालेले कोणच काय ते भंडावून सोडलं होतं बातम्यांनी, पण तो आला, इतकं छान वाटलं। मला असं वाटतं अनेकांनी आपल्या स्टेटसवरनं, म्हणजे आपण जे काही सोशल मीडिया वापरतो त्याच्या स्टेटसवरनं जर नजर फिरवली असेल तर अनेकांनी छान असे पावसाचे छोटे छोटे व्हिडिओ करून मग त्याच्या मागे छान अशी पावसाची गाणी त्याला साजेशी नक्कीच लावली असतील। आणि मग काही जण नेहमी कंप्लेंट केल्यासुद्धा की अरे काय आता मला ऑफिसला जायचं आहे, शाळेत जायची वेळ झाली आहे, कॉलेजला जायचं आहे, पाऊस काय नेमका याच वेळेला आला असो, पण पाऊस हा हवाच। आणि कसं असतं, या पावसाबद्दलच सांगणारा आजचा माझा हा कोट आहे, लिसन टू द रिदम

ऑफ द फॉलोइंग रेन. हाँ नक्की नीट ऐका बरं का. लिसन टू द रिदम ऑफ द फॉलोइंग रेन. सम पीपल वॉक इन द रेन, अदर जस्ट गेट वेट. अगदी खरं आहे. तो जो पाऊस पडतो ना त्याचा तो ताल आहे, त्याची एक ती लय आहे, ती ऐकण्याचा तो ती आवाज जरी कानावर पडला ना तरी इतकं छान गार वाटतं ना. तुम्ही तो आवाज मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करा. असा गारवा जर आपल्या मनात असेल तर किती छान वाटेल नाही का. आणि काही लोक जे असतात किंवा काही मंडळी जी असतात ती फक्त पावसात चालतात. हां म्हणजे रस्त्यात जाता येताना पाऊस आलाय ना मग ती छत्री उघडा किंवा मग घरातून निघताना रेनकोट आधीच तो घालून निघा. अर्थात भिजायला होत नाही हे कारण बरोबर आहे, पण काही मंडळी जी असतात ना ती पावसाची गाज ऐकतात आणि ती नुसती काय म्हणतात त्याला की ओली होत नाही ती भिजतात. हां अगदी खरं आहे. या पावसाचा मनमुराद आनंद घ्यायला शिका. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला कसा वाटतो हा पाऊस, तुम्ही सुद्धा आज मला एका शब्दात सांगायचं आहे की पाऊस असं म्हटलं की तुम्हाला काय वाटतं. बरं दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच पण तरी सुद्धा सांगते 4515-4134 आणि 4515-4135 एसटीडी कोड आहे 022.

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: म्हणजे इथे अनेकांनी मला मस्त मस्त त्यांचे अभिप्राय कळवायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, तुम्ही एका शब्दात टाकून, म्हणजे एका शब्दात उत्तरं सांगा असं सांगून आम्हा सगळ्यांना तुम्ही थोडंसं अडचणीत आणलेलं आहे. पण मजा आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा. अर्थात आपण कोणीकोणी उत्तरं दिलेली आहेत आणि काय काय सांगितलेलं आहे त्याबद्दल बोलणार आहोतच. पण आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. आज संत नामदेव यांची पुण्यतिथी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय, नामा तयाचा किंकर झाला. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्यांनी वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलं आणि ज्ञानेश्वरांप्रती असलेला आदर त्यांचा दिसून येतो. त्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर इथं जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर केलं. हिंदी आणि ब्रजभाषेत त्यांनी जवळपास 125 पदांची रचना केली. शिखांचा पवित्र धर्मग्रंथ जो आहे गुरु ग्रंथ साहिब, यामध्ये त्यांच्या जवळपास 61 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांची शिकवण जी आहे ती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांकडे पाहिलं जातं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची एकात्मता जपण्याचं अवघड कार्य त्यांनी केलं. त्यांचे समकालीन संत त्या काळातले म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला. लहानपणापासूनच ते अगदी विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांच्यासाठी सर्व काही होता आणि विठ्ठलाशी ते संवाद साधत त्यांची लहानपणीची एक आख्यायिकासुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अगदी लहान होते ते आणि त्यांनी खूप हट्ट धरला विठ्ठलासमोर की नाही, मी ठेवलेला नैवेद्य तू अगदी घ्यायचाच म्हणून. आणि खरोखर विठ्ठल आला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. आणि औंढा नागनाथ इथं जाऊन त्यांनी विसोबा खेचर यांच्याकडून सगुण निर्गुण या रूपाविषयी स्पष्टता जी आहे ती जाणून घेतली. ते समजून घेतलं की नेमकं काय आहे आणि विसोबा खेचर हे त्यांचे गुरु आहेत. तर म्हणजे आता आपण ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव यांची एक मस्त सुंदर अशी रचना.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
4: मंडळी, भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले आणि आपल्या कीर्तनामुळे प्रत्यक्ष पांडुरंगालाही त्यांनी डोलायला लावलं अशी त्यांची कीर्ती होती। त्यांच्या कुटुंबात जवळपास 15 माणसं होती। पत्नी रजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, माधा, मुलगी लिंबाई आणि नामयाची दासी असं आपण ज्यांना म्हणतो त्या संत जनाबाई सुद्धा त्यांच्याच परिवारातल्या एक सदस्य होत्या। त्यांचं कीर्तन, त्यांचे अभंग, त्यांच्या रचना या सगळ्यावरून लक्षात येतं की ते बहुश्रुत आणि अभ्यासू होते। नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची खाते होती। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं। पंजाबमधील शीख बांधवांना ते अगदी आपले वाटत। शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात। ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला संत नामदेव यांचा अजून एक अभंग।

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी। तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका, आणि तुम्ही न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती तसंच 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही FM गोल्ड वाहिनी नक्कीच ऐकू शकता। मस्त मस्त गप्पांचा आणि गाण्यांचा आनंद तुम्ही तर नक्कीच घेत आहात, मला ठाऊक आहे। आपण बघतो की मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे, कुठेतरी बाहेर भटकायला जाऊया का असं आपल्याला वाटत असतं, आणि मग हळूहळू आपण एक एक ठिकाणं शॉर्टलिस्ट करत जातो। तिथे जाताना काय न्यायचं काय नाही, भिजले कपडे तर काय करायचं बरं, अशा अनेक अनेक अनेक गोष्टींचा विचार करतो। पण कधी हा विचार केलाय का की आपण जेव्हा आपल्यासोबत काही कॅरी बॅग सोबत घेऊन जातो, अर्थात प्लास्टिकची, तर मग काय बरं, मी असं का बरं त्या मुद्द्याकडे आले की प्लास्टिक बॅग किंवा प्लास्टिकची पिशवी, अर्थात या प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारं प्रदूषण हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, निसर्गाला धोका आहे। आणि याच उद्देशानं इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे असा आजचा दिवस आहे। खरं तर प्लास्टिक बॅगचं किंवा या पिशव्यांचं विघटन होण्यासाठी अनेक अनेक अनेक वर्ष लागतात। त्यांच्यामुळे माती आणि पाणी हे सगळं प्रदूषित होतं, ज्यामुळे समुद्री जीव आणि पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होतो। आणि खरं तर या दिवसाची जी सुरुवात आहे ती 2009 झिरो वेस्ट युरोप इथपासून सुरू झाली, आणि मग त्यानंतर आजची म्हणजे यावर्षीची जी थीम आहे 2026 ती अशी आहे, ब्रेकिंग फ्री फ्रॉम सिंगल यूज प्लास्टिक टुवर्ड्स अ सस्टेनेबल फ्युचर। अगदी खरं आहे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्तता मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण एका शाश्वत भविष्याकडे आपल्याला जायचं असेल तर प्लास्टिकला पर्याय काय, खरं तर भरपूर पर्याय आहेत, आपण त्याकडे डोळसपणे बघणं गरजेचं आहे। त्यामुळे

प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करू शकतो, प्लास्टिकला पर्याय काय काय आहेत, म्हणजे बघा कापडी पिशव्या आहेत, कागदी पिशव्या आहेत, ज्यूटच्या पिशव्या आहेत, किंवा इतर वेळेला सुद्धा म्हणजे अगदी प्लास्टिकचे डबे वगैरे यापेक्षा सुद्धा स्टीलचे डबे म्हणा किंवा जे अगदी योग्य पर्याय आहेत याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ठीक 10:45 आता काही सेकंदात होतीलच तेव्हा आता तुम्ही ऐकायला एक महत्त्वाचा संदेश आणि मग त्यानंतर मन्ना डे यांच्या स्वरातलं एक छान असं पावसाळा सुरू झाल्यावरती जे गाणं आपल्याला कायम ऐकावं असं वाटतं असं अप्रतिम गाणं आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा 100.1 MHz वर.
1: मंडळी, तुम्ही जर वॉक घेत असाल तर बघा, पावसाळा सुरू झालेला आहे, पण असो काही उत्साही मंडळी असतात, ऋतू कुठलाही असो, पण आवर्जून वॉकला जातातच जातात. आणि मग मॉर्निंग वॉकला गेल्यावरती छान असं त्यांना खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे भले पाऊस असो, 15 मिनिटाचा का असेना, पण वॉक घेतात. तर सध्या जपानी चालण्याची पद्धत आहे ती खूप प्रसिद्ध झालेली आहे. एक्सरसाइजमध्ये बदल केला आणि जर हा 30 मिनिटांचा जो जपानी वॉक आहे, म्हणजे चालण्याची पद्धत आहे, ती जर तुम्ही अवलंबली तर नक्कीच रक्तदाब म्हणा किंवा त्याच्यानंतर रक्तातली साखर म्हणा हे नियंत्रित राहायला मदत होते असं तज्ज्ञांचं मत आहे. बरं का, म्हणजे ह्याला इंटरवल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजे IWT मेथड असं म्हटलं जातं. आणि ह्याचे 3-3-3 किंवा 3-3-5 असं त्यांनी ते गणित वापरलेलं आहे. आणि जपानमधल्या शिशु युनिव्हर्सिटीच्या संशोधनावर आधारित त्यांनी हे सगळा प्रयोग करून बघितला काही मंडळींवरती, आणि मग त्यांचे रिझल्ट्स खूप छान आल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे काय की इंटरवल वॉक ट्रेनिंगमध्ये थोडंसं आधी स्लो चालायचं, मग फास्ट, आणि मग पुन्हा स्लो चालायचं. आता या IWT वॉकमुळे अनेक फायदे झाले तुम्हाला मी आत्ता सांगितलं तसं, आणि शरीराचा फिटनेस वाढायला मदत झाली. एकूण काय तर महागडी इक्विपमेंट्स नाही, काही उपकरणं नाही, काही खर्चिक गोष्टी नाही किंवा सतत असं करायला हवं तसं करायला हवं असं नाही. त्याची एक चालण्याची पद्धत आहे, तज्ज्ञांकडून ती समजून घ्या. आणि जेव्हा त्यांनी हा प्रयोग केला तेव्हा जसे खेळाडू मंडळी ज्या पद्धतीनं वॉक घेतात त्याचा थोडासा इथे त्यांनी अंतर्भाव केला. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर जेव्हा त्यांनी हा प्रयोग करून बघितला आणि त्या प्रयोगानंतर त्यांनी ही पद्धत विकसित केली आणि खेळाडूंच्या इंटरवल वॉकिंग म्हणजे जे सामान्य वॉक आहे त्याला या वॉकमध्ये कन्व्हर्ट केलं. आणि अर्थात ह्या तपासणी केली जेव्हा ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या मंडळींची, तेव्हा त्यांची फुफ्फुसांची कार्यक्षमता सुद्धा काही टक्क्यांनी वाढल्याचं लक्षात आलं. आणि मग ही मंडळी अजून छान तंदुरुस्त त्यांना वाटली. त्यामुळे हा एक वॉकचा प्रकार आहे, आधी समजून घ्या, डायरेक्ट प्रयोग करू नका. आणि मस्त आपण फिट राहायला जर काही साध्या सोप्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर त्यांचा वापर करायला किंवा त्या जर आपण अवलंबल्या तर नक्कीच फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला विचारलं होतं की असा एखादा मला शब्द तुम्ही सांगायचा आहे जो पाऊस म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर येतो. इथे छान छान मला अनेकांनी अभिप्राय पाठवलेले आहे. सुहास पांडे म्हणतात बेस्ट असं वाटतं पाऊस म्हटल्यावर. तर नलिनी यांनी कळवलेलं आहे मजा. दीपा पालकर म्हणतात आनंदाची बरसात. योगेश कणकवली इथून म्हणाले की छानदार असं त्यांनी मला कळवलेलं आहे. किशोर नाईक यांनी झकास असं सांगितलेलं आहे. संतोष शिंदे यांनी उत्साही असं त्यांना वाटतं पावसाकडे बघितलं की. गौरी कुलकर्णी यांनी सखा असं कळवलेलं आहे. तर इतकी छान आणि मस्त मस्त उत्तरं माझ्यापर्यंत आलेली आहे. तर मंडळी तुम्ही सुद्धा विचार करा, तुम्हाला पाऊस असं म्हटलं की काय, थोडासा वेळ अजून शिल्लक आहे, एका शब्दात सांगायचा आहे.
2: विसरून जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहा.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे। बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे। त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी मुंबईचे FM गोल्ड वाहिनी।
4: मंडळी, जगात खरं तर अशी दोन ठिकाणं आहे ज्याच्या पुढे नंतर समुद्र समुद्र आहे, आणि किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की दोन टोकं जी आहेत, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, त्याकडे जायचा मार्ग म्हणा किंवा समुद्र मार्ग जो आहे तो सुरू होतो। एक आहे ते म्हणजे E69, हा युरोपमधल्या नॉर्वे देशातला महामार्ग आहे, आणि इथून पुढे जाण्यासाठी रस्ता नाहीये, फक्त अथांग समुद्र आहे, आणि याचं नाव आहे इशुआ आय्या, बरं का। आणि दक्षिण अमेरिकेच्या टोकाला असलेला टिएरा डेल फुएगो म्हणजे हे एक असं प्रांत आहे, आणि याचा अर्थ असा होतो की जगाच्या शेवट म्हणजे काय, जिथे रस्ता संपून पुढे समुद्र सुरू होतो असा ठिकाण आहे हे। तर बीगल चॅनल हा नावाचा समुद्र आहे, आणि पुढे थेट अंटार्क्टिका खंडाचं बर्फाळ साम्राज्य आहे ते सुरू होतं। तर किती दोन वेगवेगळी टोकं आहेत नाही काही, तर असो अशाही ठिकाणी अनेकांना म्हणजे त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला किंवा नेमकं ते कसं आहे जाणून प्रत्यक्षसुद्धा अनेकांनी बघितलं असेलच। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशी काही वेगवेगळी गावं आहेत आणि त्यांची काहीतरी खासियत आहे, आणि ह्या खासियतबद्दलच आज आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या रंजक सफरमध्ये। तेव्हा अजिबात ही सफर चुकवू नका, तुम्हालासुद्धा नक्कीच आनंद येईल मला या गोष्टीची खात्री आहे। आणि मंडळी, अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगताना आनंद होत आहे की आजच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला एक महत्वाची माहिती ऐकायला मिळणार आहे, आणि तुम्ही अजिबात ती मिस करू नये असं मला आवर्जून वाटतं। आणि भावना पाटोळे, संचालक राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्था मुंबई, याच आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर भावना पाटोळे। तेव्हा UPSC बद्दल आणि स्पर्धा परीक्षांबद्दल आपण अधिकच त्यांच्याकडून जाणून घेऊया। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही आमच्या कार्यक्रमांचा आनंद नक्कीच घेऊ शकता।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी। न्यूज ऑन AIR वर सुद्धा तुम्ही एफ एम गोल्ड ऐकू शकता आणि मस्त मस्त गाण्यांचा आणि गप्पांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। 11 वाजलेले आहेत, युवा तरंग कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि मनस्पर्शीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तसंच आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर भावना पाटोळे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक। त्याआधी आपण ऐकूया एक मस्त असं गाणं आणि मग आपल्या गप्पांकडे आपण वळूया।

0: मंडळी, तरुणांमध्ये उत्साह असतो, त्यांच्यात एक जिद्द असते, एक उमेद असते काहीतरी करून दाखवण्याची, आणि मुळात या सगळ्यासाठी त्यांना गरजेचं असतं ते म्हणजे योग्य मार्गदर्शन. आणि हे जर मार्गदर्शन योग्य अशा संस्थेकडनं, योग्य व्यक्तीकडनं मिळालं, तर नक्कीच त्यांच्या पंखांना बळ मिळतं आणि हे बळ त्यांना एक मोठी भरारी घ्यायला एक त्यांना खूप आनंद देतं, त्यांना एक चांगली ऊर्जा देतं. आणि ह्या सगळ्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर भावना पाटोळे यांच्याकडून. नमस्कार मॅडम, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर भावना पाटोळे या संचालक राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई इथं त्या कार्यरत आहेत, लेखिका, संशोधक, मार्गदर्शक, आणि त्यांना 7 राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत यासाठी त्या अगदी खूप उत्साहानं काम करत असतात. तर अगदी माझा पहिला प्रश्न तुमच्या या उत्साहाला, तुमच्या या प्रयत्नांनाच असं धरून आहे की स्पर्धा परीक्षा म्हटलं की दडपण येतं, आणि दडपण येऊ देता, त्याचा बाऊ न करता आपल्याला कसा याचा फायदा होऊ शकतो, समाजाला कसा याचा फायदा होऊ शकतो, याबद्दल आपण काय सांगाल?
1: नमस्कार. मी जसा उल्लेख केला यापूर्वी, मला सर्वप्रथम आपण मला इथे आमंत्रित केलं, मनापासून धन्यवाद. मी डॉक्टर भावना पाटोळे, संचालिका राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, आणि माझा प्रवास जो आहे याच संस्थेमध्ये 1991 मध्ये माझे बंधू जे आहे देवनाथ कासार यांनी युपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं, ज्याने मला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. आणि मी होमिओपॅथीची विद्यार्थिनी असताना मी ही तो निर्णय आपणही स्पर्धा परीक्षेकडे वळावं याकरता मी स्वतः तो निर्णय घेतला भावाच्या प्रेरणेने. आणि त्यानंतर मी एमपीएससी ने अल्फिन्स्टन मध्ये 1997 मध्ये जॉईन झाले. आणि मला असं वाटतं की हा निर्णय जो आहे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी घ्यायला हवा.
0: मुळात स्पर्धा परीक्षेच्या वेळेला मानसिकता जपणं खूप गरजेचं असतं, काय सांगाल आणि कशी जपणं गरजेचं आहे?
1: हो, अगदी बरोबर बोलला. स्पर्धा परीक्षा ही अनेक अर्थाने आपली परीक्षा पाहते असं आपण म्हणूया. जेव्हा नागरी सेवा परीक्षेची तयारी उमेदवार करतो, साधारण 2-3 वर्ष तो करतो, आणि ही जी परीक्षा जी असते ती वर्षभर सुरू असते. म्हणजे इतका काळ तुमचं मनोधैर्य टिकून ठेवणं, चिकाटीने अभ्यास करत राहणं ही सोपी गोष्ट नाहीये.
0: बरोबर.
1: आणि यामध्ये विद्यार्थी जो असतो तो पूर्व, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी अशा 3 टप्प्यापैकी कुठल्याही टप्प्यावर जर उत्तीर्ण झाला नाही तर त्याला ती परीक्षा पूर्ण द्यावी लागते. त्यामुळे कुठल्या टप्प्यावर असं झाल्यास अपयश येणं, नैराश्य येणं हे साहजिक मला असं वाटतं आहे. आणि यावेळी विद्यार्थ्याकडे हवा तो सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमच्या ध्येयावरची निष्ठा आढळ असायला हवी. आणि जर असं असेल तर सर्व संकटांना सामोरं जाण्याचं बळ हे येणारच. यावेळी हेही महत्वाचं आहे, जसं मानसिकता ही अत्यंत महत्वाची आहे, त्याकरता तुमचं ताणतणाव व्यवस्थापन तुम्ही करायला हवं, चांगल्या आरोग्याच्या सवयी हव्यात, कार्य संतुलन हवं, आणि योग, ध्यान, विपश्यना यांचं महत्व तर आपल्याला माहितीच आहे. चांगला छंदही अभ्यासाबरोबर जोपासायला हवा. मला नक्कीच इथे सांगायला आवडेल, आपला यावर्षी AAT 73 जो आकाश त्रिवेदी आहे या विद्यार्थ्याने विपश्यनाचा जो आहे खूप पूर्वीपासून तो त्याचा साधक आहे, आणि त्याला त्याच्या एकाग्रता मिळवायला, आपल्या क्षमता प्रसंगी स्थिर राहण्यासाठी विकसित होऊ शकल्या त्या विपश्यनेमुळे. आणि मला असं वाटतं की हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी या अर्थाने याकडे बघायला हवं.
0: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि आता 2 ऑगस्टला युपीएससी परीक्षा येऊ घातलेली आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात सगळं आलेलं आहे, काय सांगाल आपण?
1: हो, आणि 2 ऑगस्टला आपली सीईटी परीक्षा होऊ घातलेली आहे. आणि ही जी सीईटी परीक्षा 2 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे, ही जे आपले केंद्र आहे त्याच्यामध्ये मला उल्लेख करायला हवा. या परीक्षेचं, सीईटी परीक्षेचं, या संस्थेचे संचालक म्हणून मी नोडल ऑफिसर आहे. आपल्या जशी मुंबईमध्ये ही राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे आपले भारतीय प्रशासकीय प्रशिक्षण सेवापूर्वक जे आहे केंद्र नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, अमरावती, नाशिक, या केंद्रांची त्याचप्रमाणे यशिदा त्यांचं डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र, पिंपरी चिंचवडचं सावित्रीबाई फुले अकॅडमी, या सर्व केंद्रांसाठी 560 जागांकरता ही परीक्षा होत आहे. आणि यामध्ये ही जी प्रवेश परीक्षा होणार आहे ती मुंबई, पुणे, नागपूर आणि या सर्व जे केंद्र आहे तिथे ती होऊ घातलेली आहे. ही ऑफलाईन परीक्षा आहे आणि ही दोन्ही माध्यमामध्ये हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये होणार आहे. 250 मार्काची ही परीक्षा आहे. त्याच्यामध्ये तुमचा पेपर आहे सामान्य अध्ययन 60 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 33 गुण आवश्यक आहे. आणि जसं त्याची

0: विद्यार्थी जो आहे तो पदवीधर हवा, आणि यावर्षी सुद्धा जे परीक्षेला बसलेत पदवीला ते देखील याकरता या परीक्षेकरता बसू शकतात. प्रवेश घेताना मात्र त्यांच्याकडे त्याचा त्याच्यासाठी जे निकाल आहे तो त्यांच्याकडे असायला हवा. याबद्दल जी वयोमर्यादा आहे, प्रवेश शुल्क आहे, याची सविस्तर माहिती आपल्या सियाच्या वेबसाईटवर आहे. आणि हो, आपल्या महाराष्ट्राचा तो रहिवासी असायला हवा हे नक्की.
1: अगदी खरंय तुम्ही म्हणतायत, आणि अजूनही अनेक गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत आम्हाला या सीईटी परीक्षेबद्दल आणि एकूणच तयारीबद्दल. पण आता वेळ झाली एक गाणं ऐकायची, एक आपण गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपण आपल्या गप्पांकडे वळूया.

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: म्हणजे कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपण संवाद साधला आहे डॉक्टर भावना पाटोळे यांच्याशी। मॅडम, आता आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की मुळात एक मुलांच्या मनात दडपण असतं, भीती असते स्पर्धा परीक्षा म्हटलं की खास करून, तर ह्याचा भाऊ न करता ह्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याचा मुलांनी विचार करणं खूप गरजेचं आहे, काय सांगाल आपण?
2: होय, फार महत्वाचं आहे की जेव्हा ज्या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात त्या पार्श्वभूमीवर दडपण असू शकतं। इथे आपण हा विचार करायला हवा की जेव्हा विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येऊ इच्छितात तेव्हा त्यांचा जो उद्देश आहे ना तो स्पष्ट असायला हवा। म्हणजे केवळ इतरांच्या सांगण्याकरता किंवा प्रतिष्ठेच्या मोहापायी इथे विद्यार्थ्यांनी येऊ नये, तर आपण लोकांच्या समस्या तोडू शकणार का, ती भावना आपल्या प्रती आहे का, समाजाप्रती बांधिलकी आहे का, देशाच्या रचनात्मक योगदान द्यायचे का, यासारखे प्रश्न त्यांनी खरंच स्वतःला विचारायला हवेत। आणि ही जी परीक्षा असते ही केवळ ज्ञानाची नाही तर तुमचे व्यक्तिमत्व, तुमचे प्रशासकीय नेतृत्व याची चाचणी इथे होत असते। मग यावेळी तुमची ध्येयाची स्पष्टता, तुमची आंतरिक प्रेरणा ही तुम्हाला या विविध टप्प्यावर कठीण काळात ती मदत करते। आणि म्हणून विद्यार्थ्यांकडे ती ध्येयाची स्पष्टता हवी, आंतरिक प्रेरणा त्याकरता हवी, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास हा सर्वात महत्वाचा आहे। मला सांगायला आवडेल की अभ्यासिकेमध्ये आमचे विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात तेव्हा कधी राऊंड मारताना जेव्हा विद्यार्थ्यांची चर्चा होते तेव्हा बोललं जातं की एखादा विद्यार्थी दुसरा आपल्या बाजूला बसलेला हा अधिक अभ्यास करतोय तर त्याचं देखील दडपण दुसऱ्या विद्यार्थ्यावर येतं। त्यामुळे सर्वात महत्वाची ही सूचना माझी विद्यार्थ्यांना असते की तुम्ही तुमच्या कामावर, तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि इतरांशी तुलना करू नका, हे आवर्जून सांगावं असं वाटतं।
1: अगदी खरं आहे, आणि ही तुलना होऊ नये किंवा मुलांवरती मुळात दडपण येऊ नये यासाठी सिया पदोपदी मुलांना मदत करत असतं, प्रत्येक टप्प्यावर ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे खंबीरपणे उभं आहे। तर कसं स्वरूप आहे सियाकचं आणि त्याची विद्यार्थ्यांना कशी मदत होते, काय सांगाल?
2: हो, आपली जी संस्था आहे जिला आपण सियाक म्हणतो आणि ही महाराष्ट्रीय तरुणांना स्पर्धा परीक्षांकरता मार्गदर्शन करणारी संस्था एवढं म्हणून चालणार नाहीये, तर मुळात संस्कार रुजवणारी, विद्यार्थ्यांना देशसेवेचं मूल्य देणारी अशी ही संस्था आहे। म्हणजे अभ्यासापासून प्रशासनापर्यंत हा प्रवास आहे आणि गेले अर्धशतक हा प्रवास सुरू आहे। पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीनही टप्प्यावर मार्गदर्शन करणारी ही व्रतस्थ संस्था असं मी म्हणेल। आणि इथे महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम सुरू केला याच्यामध्ये मुलांना वसतिगृह सुविधा असते मोफत, त्याचप्रमाणे त्यांना आपण विद्या वेतन देतो त्यांच्या उपस्थितीनुसार, महिन्याला 4000 सध्या जे सुरू आहे। आणि त्यांचा यूपीएससी साठी म्हणजे यावर्षी जी सीईटी आता होते ती यूपीएससी 2027 ची तयारी आहे, ती विद्यार्थ्यांची आपण तयार करून घेतोय। मग ही तयारी होताना याच्यामध्ये टप्पे महत्वाचे, त्यांचा प्रवेश जेव्हा होतो त्यानंतर पूर्वपरीक्षेच्या सत्रामध्ये आपण जे पूर्वपरीक्षेकरताचा जो अभ्यासक्रम आहे त्या अनुषंगाने त्यांची जे विषयवार आहे, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, तंत्रज्ञान शास्त्र, हे सगळे जे विषय आहे याकरता आपण तज्ज्ञ आहे त्यांची व्याख्यानं आयोजित करतो। आणि महत्वाचं म्हणजे जनरल स्टडीज अँड सिस्टॅट ही जी विषय आहे त्याकरता त्यांच्या टेस्ट सिरीज प्रत्येक आठवड्याला 2 अशा घेतल्या जातात, तज्ज्ञांची व्याख्यानं होते, मुलांच्या गटचर्चा असतात त्या आपल्याकडे होतात, क्विज त्यांचे घेतले जातात, वेगविध उपक्रम आपण इथे घेतोय। आणि जवळजवळ 70 ह्या वर्षभरात टेस्ट होतात ज्याचा फायदा त्यांना त्यांची पूर्वपरीक्षा जेव्हा ते जातात यूपीएससीला तेव्हा ते त्यांच्या प्रॅक्टिसमुळे त्यांना ते अधिक सोपं होतं करताना। आणि मला सांगायला आवडेल की आपण गेले 2 सियाक मार्फत महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांकरता एक सराव परीक्षा आहे ती मे मध्ये आपण आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे मुख्य परीक्षा म्हणजे ही जी आहे हिची तयारी देखील आपण जेव्हा आपला सुरुवातीचा कालखंड मिळतो तेव्हापासून आपण 2 करूनच घेतो आणि याच्यामध्ये त्यांचं वर्णनात्मक लेखन कौशल्यावर भर देतो। जेव्हा पूर्वपरीक्षेनंतर सुद्धा आपण मुख्य परीक्षेकरता इथे प्रवेश देत असतो आणि सर्वात महत्वाचे या मुख्य परीक्षेकरता आपण दिल्लीस्थित नामांकित संस्था आहे त्यांच्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्या विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात, कारण याच्यामध्ये त्यांचे जीएस, वैकल्पिक विषय असतील, निबंध, या सगळ्या याच्या संदर्भामध्ये त्यांना आन्सर रायटिंग जो प्रोग्राम आहे तो राबवला जातो। त्याचप्रमाणे आपण क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम करतो, म्हणजे याच्यामध्ये आपली यशस्वी जे यशवंत आहेत त्यांची व्याख्यानं, त्यांचं मार्गदर्शन करतो परीक्षेसंदर्भात. आणि अर्थातच मुलाखत, अभिरूप मुलाखत हे एक महत्वाचं वैशिष्ट्य सियागचं आहे. 2025 करताचे आपले जवळपास 98 विद्यार्थ्यांना आपण अभिरूप मुलाखतीतून मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे डॅफ अनालिसिस आपण करतो आपल्या तज्ज्ञांकडनं, त्यांचा जो डॅफचा फॉर्म असतो त्याच्याबद्दलची पण आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्लीमध्ये देखील अभिरूप मुलाखत आहे, तो प्रशिक्षण कार्यक्रम आहे, तो राबवला जातो.
1: अरे वा, खूपच छान. आणि मुळात लेखी परीक्षा आणि मुलाखत असं अशा दोन पद्धतीनं खरं तर या परीक्षेकडे पाहिलं जातं, स्पर्धा परीक्षेकडे, आणि दोन भागात ही घेतली जाते. तर मुलांनी ह्याची तयारी एक स्वतःहून कशी करावी, आणि जेव्हा तुम्ही मुलांकडनं तयारी करून घेता तेव्हा त्याचा उपयोग मुलांनी कसा करून घ्यावा, तुम्ही त्यांच्याकडनं कशी करून घेता, काय सांगाल?
2: हो, जसं आता सध्या देखील तुम्ही बघाल तर आपल्याकडे 90 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश इथे आहे. 95 आता विद्यार्थी आहे जे सियाक मार्फत येत्या ऑगस्ट 26 मध्ये सुरू होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी ला सामोरे जाणार आहे. आणि याकरता जसं सियाक आहे युपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षेकरता एक प्रभावी मार्गदर्शन आणि तसंच अभ्यास साधनं उपलब्ध करून देणारी संस्था आहे असं म्हणणं संयुक्तिक राहील. आणि इथे परीक्षेकरता सर्वात महत्वाचं म्हणजे लेखन, तुमचं लेखन कौशल्य जे आहे, उत्तर लिखाण यावर भर दिला जातो. तुमचे निबंध असतात ते आपण त्यांना लिहायला देतो, तज्ज्ञांकडनं त्याची तपासून घेतो. जे यशस्वी पुन्हा याकरता देखील आपण आपल्या संस्थेचे जे माजी अधिकारी आहेत त्यांचे देखील आपण व्याख्यान इथे आयोजित करतो. कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, नियोजन कसं पाहिजे, त्यामुळे आपल्याकडे हाताशी वेळ जो आहे तो फारसा नसतो पूर्व परीक्षेच्या निकालानंतर. त्यामुळे उत्तम नियोजन विद्यार्थ्यांना करून त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करणं, त्यांच्या टेस्ट सिरीज आहे त्या उपलब्ध करून देणं, त्यांना विविध व्याख्यानं याकरता आयोजित करणं हे आपल्याकडे असतं. आणि जसं मी यापूर्वी उल्लेख केला आहे की क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम हा होतोच या टप्प्यावर देखील. इथे विविध यशवंत जे आहे ते तुम्हाला माहिती देतात याबाबत, आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यांना काही शंका असेल तर ते विचारू शकतात. यामध्ये पोषक वातावरण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होतो. हे झालं मुलाखत याच्या मुख्य तयारीच्या बाबतीत. आणि तुम्ही मला मुलाखत प्रक्रियेबाबत देखील विचारलं की मुलाखत प्रक्रिया जी आहे, अभिरूप मुलाखतीची तयारी आपण करतो आणि विद्यार्थ्यांनी कसं, या मला एक सांगायला हवं की ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये केवळ ज्ञान नाहीये, तर तुमचं व्यक्तिमत्व विकास हा खूप महत्वाचा आहे. आणि तुमचा व्यक्तिमत्व विकास जेव्हा तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन काळापासून याच्याकडे तुम्ही लक्ष पुरवायला हवं, कारण जेव्हा युपीएससीची तयारी आपण करता मुलाखत च्या वेळेस तुमचं डॅफ असतं, म्हणजे डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरतो. आणि या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी एनसीसी एनएसएस यासारखे उपक्रम त्याच्यामध्ये ते सहभागी झाले असतील, खेळ असेल, आवडीचे क्षेत्र असेल, छंद असेल, याची नोंद येथे घेतली जाते. आणि अर्थातच तुमचे नेतृत्व गुण येथे अजमावले जातात. तुम्ही जर खेळत असाल तर मला असं वाटतं महाजन काळामध्ये तुम्ही राज्य पातळीवर तर राष्ट्रीय पातळीवर तुम्ही प्रयत्न करायला हवे, त्यामुळे नक्की तुमच्या नेतृत्व गुणांना ते उपयुक्त ठरेल. ताणतणाव जे आहे त्याचे व्यवस्थापन जे आहे ते होतं. आणि अर्थातच सर्व प्रकारच्या युपीएससी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मुलाखतीमध्ये याचा निश्चितपणे फायदा होईल. तर हे सर्व मुख्य आणि मुलाखत प्रक्रियेच्या दृष्टीने मला असं वाटतं महत्वाचं आहे.
1: हो, आणि महत्वाच्या मुद्द्यांना तुम्ही आता स्पर्श केलात आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही आता सगळ्यांना समजावून सांगितलं की त्याकडे कसं बघणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. मुळात हा एक व्यक्तिमत्व विकासाचा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे. तर अजूनही अशाच काही महत्वाच्या गोष्टींबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण आता वेळ झाली एक गाणं ऐकायची. शंकर महादेवन यांच्या स्वरातलं कट्यार काळजात घुसली या सिनेमातलं गाणं आपण आता ऐकूया आणि मग आपल्या गप्पांकडे वळूया. ऐकत राहा 100.1 MHz FM गोल्ड.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रह.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
4: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपण स्पर्धा परीक्षांबद्दल आणखीन जाणून घेत आहोत, ते म्हणजे डॉक्टर भावना पाटोळे यांच्याकडून। आता आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की प्लॅन बी म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल काय सांगाल आपण, कसं त्याकडे लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे।
5: होय, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो, आजकाला कल्पना आहे ही आव्हानात्मक परीक्षा आहे, लाख विद्यार्थी याला बसलेले असतात आणि आपले महत्त्वाचे लक्ष या परीक्षेमध्ये आपण खर्ची घालतो। हे ध्येय वाटतं नियोजन केलं, तुम्ही तयारी केली, मार्गदर्शन मिळालं आणि निश्चित लागतं तो नक्कीच तुम्हाला यश मिळेल। पण त्याच वेळी ज्याची स्पर्धा परीक्षा आहे, कदाचित तुम्हाला जरी अपयश आलं किंवा तुम्हाला तत्पूर्वी तुमच्या भोवती तुमच्या बरोबर हवा तो प्लॅन बी, कारण आपली जी आवड असते, आपली शैक्षणिक अर्हता असते, या दोन्ही गोष्टी बरोबरच तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे। त्यामुळे तुमचा हा स्पर्धा परीक्षा हा जर्नी आहे, हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये तुमचा प्लॅन बी असणं हे तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेत जर यश नाही मिळालं तर त्याच वेळी तुम्ही जी तुमच्याकडे जो प्लॅन बी आहे, दुसरं क्षेत्र आहे, तिथे देखील तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता आणि तिथे देखील तुम्ही यश मिळवू शकता, हे मला सांगायला हवं। कारण विद्यार्थी जेव्हा ही तयारी करतात तेव्हा एका टप्प्यावर 3-4 वर्ष त्यांनी स्वतःला काही आजमावलं हवंय, प्रवाहात त्यांनी वाहून न जाता आपल्याकडे ज्या प्रोफेशनल डिग्री आहे का हे त्यांनी आपल्याला निश्चितपणे विचार करायला हवा। आणि प्लॅन बी मध्ये सुद्धा तुम्ही इतर ज्या परीक्षा आहेत, जसं राज्यसेवा परीक्षा आहे, बँकेच्या परीक्षा आहे, पुन्हा RBIच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या आहे, स्टाफ सिलेक्शनच्या आहे, तर या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्या। त्यामुळे या परीक्षामधनं त्यांना जी याची प्राप्ती होते त्यातनं आत्मविश्वास वाढतो आणि मग तुम्ही UPSCला करता जो आहे ते प्रयत्न राहता येतं।
4: अगदी खरंय तुम्ही म्हणतात। आणि या प्लॅन बी मधले अजून महत्वाचे मुद्दे जे कोणते आहेत ज्यांच्याकडे लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे? हॅलो, म्हणजे आपण पुन्हा तर त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी संपर्क साधूया, काही कारणामुळे बहुतेक तांत्रिक बिघाड झालेला आहे, काही हरकत नाही, पण आपण एक गाणं ऐकूया आनंदी गोपाळ या सिनेमातलं आणि मग आपल्या गप्पांकडे आपण वळूया।

0: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz FM गोल्ड
1: कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण जाणून घेत आहोत डॉक्टर भावना पाटोळी यांच्याकडून या स्पर्धा परीक्षांबद्दल. तर तुम्ही स्वतः या सियाग मध्ये कोणते कोणते उपक्रम राबवले आहेत ज्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे, काय सांगाल?
2: होय मधु, मला हे सांगावंसं वाटतं की राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था ही आता सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. अर्धशतक हा फार मोठा टप्पा आहे. जेव्हा देशामध्ये UPSC जे आहे ते 100 वर्ष पूर्ण करत आहे, त्याचवेळी सियागचे 50 वर्ष म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढवण्यासाठी फार महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं या संस्थेने आज सगायत 5,000 विद्यार्थी ज्यांना प्रशिक्षण दिलं असेल उमेदवारांना, त्याचबरोबर 1,000 अधिकारी जे आहे ते देशभर कार्यरत आहे. तुम्हाला IAS IPS IFS यांची फौज दिसेल. त्यांनी विविध अर्थाने त्यांनी समाजाप्रती योगदान दिले याचा मला उल्लेख करायला हवा. अर्थात याच अर्थाने मला जेव्हा सियाक मध्ये आपण पुढची काही वर्ष बघतो त्याचवेळी त्याच अर्थाने नियोजन करणं मला असं वाटतं महत्वाचं ठरतं. आपले विद्यार्थी जेव्हा प्रशिक्षण इथे करतात त्यावेळी केवळ त्यांना सुविधा देणं एवढ्या पुरतं ते मर्यादित नसावं. मी विद्यार्थ्यांना शी नेहमी आमचा एक संवाद जो असतो मला असं वाटतं तो फार महत्वाचा आहे. त्यामुळे मला हे जो उपक्रम जेही आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधतो. विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात तेव्हा ताणतणावाचं व्यवस्थापन करणं महत्वाचं असतं. त्याकरता आपण ध्यान आहे किंवा मेडिटेशन आहे त्याकरताचे उपक्रम आपण इथे घेत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शेजारी म्हणजे मुंबईमध्ये देखील आपण विधान भवन मध्ये भेट दिलेली आहे. महानगरपालिकेच्या जो वेगवेगळे त्याचे बिल्डिंग मध्ये जे सेक्शन आहे ते आपण दाखवलेले आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळे अधिकारी कक्ष आपण इथे ठेवलेला आहे की जिथे मान्यवर अधिकारी या संस्थेचे माजी विद्यार्थी आहे त्यांचे पाय या संस्थेकडे वळतात, त्यांचं इथे मार्गदर्शन होतं. आपण यावर्षी लवकरच आपण या 10 आपल्याकडे 100 मुलं आहे

0: तर 10 मुला प्रति एक अधिकारी असं आपण एक आपण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून त्यांना समुपदेशन मार्गदर्शन आहे ते होऊ शकेल. याचप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना देशभरातल्या वेगवेगळे तज्ज्ञ असतील त्यांच्या ऑनलाईन जे आहे ती पण आपण सेशन्स आहे ती आयोजित केलेली आहे. मुख्य जी परीक्षा प्रमाणेच अभिरूप मुलाखतीला आपण इथे भर दिलेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपण केलेला आहे. जे यावर्षी 2025 मध्ये 98 स्टुडंट जे आहे त्यांच्या आपण मुलाखती इथे अभिरूप मुलाखती विनामूल्य आपण घेतलेल्या आहे. आणि मला उल्लेख करायला हवा, जे आपले माजी अधिकारी आहे त्यांनी त्यांच्या सहभागामुळे हे मला अतिशय सोपं झालं करणं, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं, गेले 2 वर्ष आपण वनसेवा, भारतीय वनसेवा जो आहे त्याकरताचा अभिरूप मुलाखतीचा कार्यक्रम राबवणं सुरू केलेला आहे आणि या अर्थाने आपल्याला तसे यशही आलेलं आहे. यावर्षी जसं आपण अभिरूप मुलाखती आपल्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी होत्या तर त्याच्यामध्ये आपल्याला 22 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहे ते यशस्वी होऊ शकलेले आहे. आणि वनसेवेमध्ये देखील तुमच्या लक्षात येईल देशभरामध्ये आपले 20 मराठी तरुण जवळपास झालेले आहेत. आपले ज्या मुलाखती आपण आयोजित केलेल्या आहे वनसेवेच्या त्याच्यामध्ये 14 विद्यार्थी इथे जे आहे ते उत्तीर्ण होऊ शकले आहे. त्यामुळे शासनाची ही जी संस्था आहे तो महाराष्ट्रातला जो टक्का आहे तो राष्ट्रीय पातळीवर वाढवणं हे महत्वाचं आहे आणि तेच उद्दिष्ट समोर ठेवून मला असं वाटतं आपण इथे कार्यरत असायला हवं. आणि सराव परीक्षे यापूर्वी उल्लेख केला की आपल्याला सियाचे जसे विद्यार्थी आहेत तसे महाराष्ट्रातले देखील अनेक विद्यार्थी कानाकोपऱ्यामध्ये वैयक्तिक पातळीवर ते कार्यरत असतात आणि अभ्यास करत असतात. त्यांना सुद्धा आपण सराव परीक्षा जी आहे ती सर्व तरुणांसाठी म्हणजे युपीएससी देणाऱ्या मुलांसाठी अशी सराव परीक्षेचं देखील आपण आयोजन करतो. त्यामुळे या संस्थेमार्फत या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना ज्या युपीएससी करता आपण जे आहे ते तयार करणं, त्याचवेळी त्यांच्यावर जे मूल्य आहे देशप्रेमाचं असेल. आपण मला अगदी आवडेल की आमचे वेगवेगळी आवारामध्ये होस्टेल्स आहेत त्या सर्वांना मी गडाची वेगवेगळी रायगड राजगड असेल जेणेकरून त्या प्रेरणा मुलांमध्ये असतील. ऐतिहासिक पुरुष जे आपले शिवरायांच्या प्रेरणा इथे आपण वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम करतो. आपण शिवराज्याभिषेक दिन असो, महात्मा फुले यांची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, असे इथे नक्की इथे साजरे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील या मातीशी ते जोडतात आणि त्यामुळे ही अशी संस्था आहे दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा.
1: वा वा वा, खूपच छान तुम्ही आत्ता सांगितलं आम्हाला. आणि आम्हाला काही यशवंत विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, काही अनुभव किंवा त्यांच्या यशोगाथा सुद्धा.
0: होय, तर मी जसा उल्लेख केला की मला आत्ता जेव्हा सांगते तेव्हा याच वर्षीच्या विद्यार्थ्यांकडे वळावं असं वाटतं. जर तुम्ही इतिहास इथे बघितला तर त्या इतिहासामध्ये अनेक यशवंतांच्या स्वतःच्या ज्या आहेत ते कथा असतील, त्या कधी पुढे येतीलच आणि येत असतील वृत्तपत्रातून. आणि याच्यामध्ये अगदी काही टप्प्यामध्ये आपल्याकडे 5 पासून 25 विद्यार्थिनी आल्या. आणि मला इथे उल्लेख करावा असं वाटतं 2011 आपल्याकडे 5 विद्यार्थी यशस्वी झाल्या होत्या 2011 जिथे तेजस्वी सातपुते आयपीएस मॅडम होत्या. तिथे शिप्रा आंग्रे मॅडम असतील किंवा मीनाक्षी गोसावी असतील, प्रियांका पवार असतील, यांनी वेगवेगळी पदं या काळामध्ये मिळवलेली आहे. तर किंवा आता वेगवेगळे आयपीएस याच्यामध्ये आपण स्त्रिया आयएफएस आहे, आयपीएस आहे, आयएएस आहे. आपल्याकडे मला असं वाटतं की महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे अश्विनी भिडे मॅडम आहे त्याच्यामध्ये. यापूर्वी आपले भूषण गगराणी सर होते की जे ज्यांनी देशामध्ये 3रा क्रमांक मिळवलेला होता तो इतिहास लिहिलेला आहे. आपले विद्यार्थी यापूर्वी आदरणीय महेश भागवत सर जे महासंचालक तेलंगणाचे, त्यांनी स्वतः देशामध्ये 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि या अर्थाने या विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या मार्फत मला असं वाटतं त्यांनी विविध उपक्रमांमध्ये ज्ञात अज्ञात ही खूप मोठी मला असं वाटतं अगदी इथे 1989 पासून 2025 पर्यंत 940 नावं आमच्या तुम्हाला दिसेल कोरली गेलेली आहेत. अनेक अधिकारी याच्यामध्ये आहेत, म्हणजे अगदी आत्ताचे ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेब करतायत ते सियाचेच आहेत, यामध्ये कार्यरत आहेत. किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या खात्यामध्ये मला असं वाटतं हे अधिकारी आहेत, त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. पण मला अगदी आता इथे सांगावंसं वाटतं, आणि जसं मी माझा उल्लेख यापूर्वी केला की माझे बंधू होते त्यांनी स्वतः वेगळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता आणि त्यांनी समाजाप्रती योगदान दिलं होतं. जे याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी जी मुलं हरवतात त्यांच्यासाठी त्यांनी योजना सुरू केल्या होत्या राष्ट्रीय पातळीवर. आता आत्ताचे जे विद्यार्थी आहे ते मला असं वाटतं की वनसेवाचा ज्यापूर्वी मी उल्लेख केलेला आहे या वनसेवेमध्ये अत्यंत प्रेरणादायी असं उदाहरण जर मी सांगेल तर अक्षय पवार यांचं आहे. जेव्हा हा विद्यार्थी जो आहे की ज्याने पाथर्डी येथे बालपण ज्याचं गेलं हातोड्याच्या घनघनत्या आवाजात निखरा तापणाऱ्या लोखंडाच्या उष्णतेत त्यांनी ते आयुष्य बघितलं, लोहार कामाच्या वातावरणात त्याचं आयुष्य गेलेलं आहे. तेव्हा त्यांनी आपण इंजिनियर जरी तो झाला तरी समाजासाठी काम करायची या प्रेरणेने या विद्यार्थ्याने तयारी केलेली आहे. आणि अनेक अडथळ्यांनंतर आपल्या चार प्रयत्नांनंतर भारतीय वनसेवेमध्ये अधिकारी केवळ वनसेवेत नव्हे एक्क्याऐंशी क्रमांक जो आहे एअर 81 जो आहे तो मिळालेला आहे. तर हा घिसाडी समाजातून वनसेवेत पोहोचलेला हे पहिले अधिकारी आहेत मला असं सांगायला हवं. त्यानंतर हा जो अक्षय पवार यांचा प्रवास आहे मला असं वाटतं अखिल भारतीय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. आणि याखेरीज आपल्या UPSC CSE मध्ये देखील जे विद्यार्थी त्यातलं मी एक उदाहरण देईल की अभिकन रोजेकर जे आहे त्यांना 812 क्रमांक आला, त्यांना IPS टेलर मिळेल, त्यांचे वडील शेतकरी सालगडी तर आई शेतमजुरी, अशा पद्धतीने त्यांनी त्या वातावरणामध्ये एक मोठं यश संपादन केलेलं आहे. आई शेतकरी कुटुंबातल्या म्हणजे जे बघितलं त्यांनी त्यापासून त्यांनी त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आणि पुढे कसे प्रश्न सोडून आपण आपल्या पदाने पुढे हा काय बदल घडून आणू शकू ही भावना त्यांच्या मागे आहे. अडचणीने ते थांबलेले नाहीये, त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे. असेच अक्षय प्रज्वल पोळ देखील आहे ज्यांना 434वी रँक मिळाली आहे. यांनी यांची ज्या पद्धतीने त्यांनी केलं, शेतकरी कुटुंबातलाच हा विद्यार्थी आहे, त्याने देखील शेतकऱ्यांना अडचणी पाहून त्यांना मी कशी मदत करू शकेन, ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे. त्यामुळे ही एका गावाची कहाणी नाहीये, ही पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावी किंवा स्वप्न पाहू नये तर ती जिद्द मेहनत व सातत्यातली सुत्रीच्या मार्गाने ती पूर्ण करावीत हा संदेशच या विद्यार्थ्यांनी आपल्याला देतोय.
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि महाराष्ट्रातला टक्का वाढावा यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत?
0: होय, महाराष्ट्रातला टक्का वाढावा याकरता प्रयत्न झालेत, होत आहेत. आणि याकरताच याची निर्मिती 50 वर्षापूर्वी करण्यात आली होती. कारण राष्ट्रीय पातळीवर आपले जे अधिकारी आहेत ते त्यांचं प्रमाण कमी होतं आणि याकरता आपले होतकरू विद्यार्थी, बुद्धिमान विद्यार्थी, ग्रामीण भागातले विविध सामाजिक मागासलेले असतील त्यांना आपण प्रशिक्षण द्यावं या अर्थाने शासनाने हा उपक्रम राबवला. आणि याचं यश बघूनच पुढे 1985 आणि 2013 सुरुवातीला जसं नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी जेव्हा केंद्र आली, पुढे 2013 नागपूर, याच्यामध्ये नाशिक आणि आले अमरावती आले आणि या पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये 6 केंद्र आहेत ज्याच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये शासनाने विद्यार्थ्यांना सवलती मोफत प्रशिक्षण कार्यक्रम मी असं म्हणेल देऊ केलेला आहे. ज्याच्यामध्ये सुविधा आहे, तुमच्या वसतिगृह असेल, तुमचे टेस्ट सिरीज असतील, तुमच्या विद्यावेतन असेल, हे सर्वच त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि याखेरीज शासनाने जसं की TRTR, बाळटी, सारथी, महाज्योती या वेगवेगळ्या ज्या आहे या स्कॉलरशिप्स असतील तशी ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन आपल्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे याकरताच्या सवलती आहेत त्या देऊ करतय. आणि मला हे सांगायचं वाटतं जेव्हा सियाकमध्ये आपण ज्या पद्धतीने जो मोफत कार्यक्रम करतो प्रशिक्षणाचा, त्याबरोबर दिल्लीला देखील आपण अभिरूप मुलाखती घेतल्या जातात ज्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्याला स्वतःला अजमावता येतं, तो देखील महत्वाचा कार्यक्रम असतो अभिरूप मुलाखतीचा. तसंच दिल्ली शिष्यवृत्ती, याचा मला उल्लेख करायला हवा. 2017 आपण तो सुरू केलेला, याच्यामध्ये जे विद्यार्थी मुलाखत परत गेले, समजा या वर्षी आपण हे करतोय तर मागच्या 3 जे विद्यार्थी त्यांच्या मुलाखतीपर्यंत पोहोचले पण ते यशस्वी होऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे, जेणेकरून यातर्फे त्यांना दिल्लीस्थित जी नामांकित संस्था आहे तिथे त्यांना प्रवेश घेता येईल आणि पूर्ण मोफत उपक्रम त्यांना राबवता येईल. त्यांच्या उपस्थितीनुसार त्यांना आपण 10,000 ही रक्कमही देऊ

0: असतो. त्यामुळे वेळोवेळी शासनाने आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या योजना देऊ केलेल्या आहेत. आणि मला हे नमूद करायला हवं, ज्या पद्धतीने वसतिगृह असेल, विद्यावेतन असेल, असा जो उपक्रम 50 वर्षापूर्वी मला असं वाटतं देशातलं हे एकमेव राज्य असेल ज्यांनी हे सुरू केलं होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन अधिकाधिक प्रयत्न करून युपीएससीमध्ये आपलं जे आहे ते आपलं यश मिळवायला हवं.
1: नक्कीच. आणि जाण्याआधी तुम्हाला विचारते की काय सल्ला द्याल तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना?
0: हो, विद्यार्थी मित्रांना जेव्हा स्पर्धा परीक्षेकडे वळतात तर विद्यार्थ्यांनो, ही स्पर्धा परीक्षा जी आहे ही सोपी किंवा साध्य गोष्ट नाही आहे, पण ती अशक्यही नाही आहे. तेव्हा आजच्या स्पर्धेच्या युगात आपण जेव्हा जगतो तेव्हा आपल्याला सिद्ध करायचं असेल, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर स्पर्धा परीक्षे जिथे पैसा आणि प्रतिष्ठा बरोबर जे सेवेचा आनंद घेता येईल असा हा उत्तम पर्याय आहे. आमचा याच्यामध्ये योग कर्मसु कौशल्यम हा संस्थेचा अर्थपूर्ण आणि उद्बोधक जो आहे तो लोगो आहे. तुमची नागरी सेवा एकाग्रतेने कौशल्याने दिली जावी. आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांना की तुम्ही स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर तुम्ही नक्की तुमच्या व्यक्तिमत्वाला यातून आकार मिळतो. तुम्हाला आव्हान जे आहे ते त्यातून तुमची पेलण्यामुळे तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामध्ये हा एक दृष्टिकोन आहे, ही एक सेवा आहे. देशसेवेकरता तुम्ही लोकांच्या समाजाला बांधिलकी ठेवून समाजाप्रती तुम्ही काही करू शकत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. त्याचं नियोजन महाविद्यालयीन काळापासून तुम्ही केलं पाहिजे. खरं तर शालेय उपक्रमामध्ये देखील याची जर जाणीव झाली तर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना तो सुलभ राहील. आणि तुम्ही याचं योग्य नियोजन करायला हवं, त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन त्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे तो तुमचा त्याच्या पद्धतीने तुम्ही केला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्न करत राहा, यश हे तुमचंच आहे. सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवायला हवा आणि तुमची जी यशस्वी होण्याची इच्छा आहे आणि ती भावना ही सर्वावर विजय तुम्ही करत राहा, थांबू नका, यश तुमचंच आहे.
1: अरे वा, खूपच छान. आज तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला डॉक्टर भावना पाटोळे, आणि विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांच्या मनावरचं दडपण तुम्ही भरपूर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर कमी केलं. आणि परीक्षेकडे कसं पाहायला हवं याबद्दलही तुम्ही खूप छान आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगितलं. आजच्या कार्यक्रमात तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त FM गोल्ड परिवारातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी आणि मधु आपलंही की आपण मला इथे बोलण्याची आपल्या विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: तर मंडळी, आता खरं तर युवा तरंग कार्यक्रमाची वेळ जी आहे ती संपत आलेली आहे। हळूहळू काटा आता पुढे सरकायला लागलेला आहे। रंजक सफरची तुम्ही वाट बघत आहात मला ठाऊक आहे, कारण मी तुम्हाला मनस्पर्शीमध्ये सांगितलं होतं की आज आपण काहीतरी वेगळी सफर करणार आहोत महाराष्ट्रातल्या काही अशा गावांबद्दल ज्यांचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे, ज्यांची काहीतरी खासियत आहे। काय बरं आहे ही खासियत, काय बरं आहे त्यांचं वेगळेपण, सगळं जाणून घेऊया। पण आत्ता काही आपण ऐकूयात आकाशवाणीच्या कार्यक्रमांबद्दलची छोटीशी जाहिरात।
3: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
3: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे.

दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR, तसंच 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। आणि आज आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे सफर करणार आहोत महाराष्ट्रातल्या काही गावांची। तुम्हाला आता उत्सुकता असेल काय बरं असेल पहिला प्रश्न। विचारते जरा आपण विषयाला सुरुवात करूया, छान छान गाण्यांचा आनंद घ्यायला सुरुवात करूया, आणि मग आपल्या प्रश्न उत्तरांच्या खेळाकडे वळूया।

0: नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: तर म्हणजे असा हा आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्र

त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याची नोंद जागतिक स्तरावर झालेली आहे आणि महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हे त्या जिल्ह्यांची काहीतरी खासियत आहे. कुठेतरी जोंधळा खूप छान मिळतो तर कुठेतरी आंब्या आला, हा हा हा, तर अवीट गोडीचा आंबा चाखायला अनेक मंडळी थेट कोकण गाठतात, तर संत्री खायला विदर्भाकडे हळूच पावलं वळतात, नाही का. तर अशा अनेक विविध गोष्टींनी आपला महाराष्ट्र जो आहे तो अनेक आकर्षित करतो आणि इथल्या प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक गावाचं असं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे. काय बरं वैशिष्ट्य आहे, म्हणजे नुसतंच निसर्ग संपन्नतेने ते परिपूर्ण किंवा असं काही आहे का. तर ते तर आहेच या सगळ्यामध्ये. कुठेतरी जवळून वाहणारी नदी आहे, ओढा आहे, डोंगरदऱ्या आहेत, एखादा गड किल्ला आहे किंवा मग समुद्र किनारा आहे, हे सगळं असून सुद्धा तिथं एक वेगळेपण जपलं गेलेलं आहे. हे वेगळेपण आपल्याला भावतं आणि म्हणून आपली पावलं त्या गावाकडे वळतात. का बरं वळतात सांगते ना. अगदी त्यातलं पहिलं गाव जे माझ्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव. पुस्तकांचं गाव म्हणून हे ओळखलं जातं आणि हे ऑन वाय या पुस्तकांच्या गावाच्या धर्तीवर हा प्रकल्प जो आहे तो राबवण्यात आलेला आहे. घरोघरी रस्त्यांमध्ये अनेक ग्रंथालयं आहेत किंवा असं पुस्तकं वाचता येतील अनेक मंडळींना आणि पर्यटकांना सुद्धा वाचनाचा आनंद घेता येईल या दृष्टिकोनातून. अर्थात राज्य सरकारच्या सहाय्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये म्हणा किंवा लहान सहान हॉस्टेल्स आहेत किंवा स्टे होम आहे, या सगळ्या ठिकाणी मोफत वाचनालयं सुरू करण्यात आलेली आहेत आणि इथे आलेला जो पर्यटक आहे तो निसर्गाच्या सान्निध्यात बसून आपल्या आवडीचं पुस्तक वाचू शकतो. एकीकडे निसर्ग आहे, एकीकडे पुस्तक आहे. आणि अर्थात अनेक जण म्हणत असेल मनातल्या मनात, अहो छान पाऊस पडतोय तर एक कप चहाचाही असू दे, अहो असू दे की काहीच हरकत नाही. तर अशी ही आगळी वेगळी गावं आणि त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर आता तुम्ही मला सांगायचं आहे एक अशी खास सोय जी तुमच्या परिसरात असावी असं तुम्हाला वाटतं. हां, एक अशी खास सोय जी तुमच्या परिसरात असावी असं तुम्हाला वाटतं. बघा, विचार करा की त्या सोयीमुळे सगळ्यांना फायदा होईल, एखाद्या वेळेला खुदकन हसू येईल, एखाद्या वेळेला विचार करायला लावेल. बघा अशी कुठली सोय आहे जी तुमच्या परिसरात असावी आणि जी काहीतरी खास आहे असं तुम्हाला वाटतं, तर पटापट सांगा बरं मला आणि अगदी थोडक्यात सांगा बरं का. इथे अनेक मंडळी फोन करत असतात. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. एसटीडी कोड आहे 022.

0: नमस्कार, मी हे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही मला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर।
1: तर मंडळी, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की अशी एक खास सोय सांगा की ती तुमच्या परिसरात असावी असं तुम्हाला वाटतं बरं। तर अनेकांनी इथे छान छान त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत। रूपा कुडतडकर म्हणाल्या की ते सध्या बोरिवली पश्चिमेला राहत आहेत, तर तिथे पाणपोई जवळपास त्यांना कुठे आढळली नाही, तर ती असावी असं वाटतं। शुभलक्ष्मी मस्तकार म्हणाल्या की पावभाजी म्हणा किंवा वडापाव म्हणा किंवा असे छोटे छोटे स्नॅक्स असतात, हे स्नॅक्सचे स्टॉल्स अनेक ठिकाणी असावे जेणे करून जी मंडळी कामानिमित्त बाहेर जातात किंवा पूर्ण दिवस बाहेर असतात तर तेव्हा हे त्यांना स्नॅक्स उपलब्ध व्हावेत। गायत्री आहेत, त्यांनी कळवलेलं आहे आपल्याला की छंदाचे वर्ग हे शनिवार रविवारी असावेत प्रत्येक परिसरामध्ये, जेणेकरून आपल्या संस्कृतीशी आपली नाळ जी आहे ती जोडलेली राहते। आणि असंच छान वेगळा अभिप्राय आपल्याला कळवला होता तो म्हणजे महेश यांनी, ते म्हणाले की श्लोक आणि संस्कृत सुभाषित शनिवार रविवारी त्याचं त्याबद्दलचं मार्गदर्शन करणारं किंवा त्या संदर्भातले वर्ग घेणारं कोणी असावं आणि हे जे आहे त्या प्रत्येक परिसरात असावं, खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे। दीपा पालकर म्हणाला की इमारत आहे किंवा बाग आहे अशा ठिकाणी कोणीतरी जोक सांगणारी व्यक्ती असावी, हसवणारी व्यक्ती असावी आणि कधी असं वाटलं की जाऊन तिथे बसावं तर शांतपणे बसल्यावरती त्या समोरच्या व्यक्तींना आपल्याला हसवावं असं त्यांचं म्हणणं आहे। शिल्पा तोडणकर म्हणाल्या की अंधेरीमध्ये त्या जिथे राहतात तिथे एखादं वाचनालय असावं। संध्याधुरी म्हणाल्या की त्या जिथे राहतात त्या कळवा च्या परिसरामध्ये एखादा बगीचा असावा जेणेकरून मॉर्निंग वॉकला जाता येईल, वृद्धांना सुद्धा काही काळ संध्याकाळी वगैरे तिथे बसण्याची सोय होईल असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपण आपल्या पुढच्या गावाकडे वळायचं का, तर हे आहे हिवरे बाजार। एक आदर्श गाव म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं। पर्यावरण संवर्धन शिस्तीच्या जोरावर या गावानं खरं तर स्वतःचा कायापालट केला। पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव एक वेगळ्या पातळीवर त्यांनी नेऊन ठेवलं आणि तसंच पाण्याचं नियोजन करणं आर्थिक समृद्धीचं उत्तम उदाहरण म्हणून संपूर्ण देश खरं तर या गावाकडे बघतो। आणि त्यांनी स्वतःचं असं एक वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। आणि अजून एक महत्त्वाची खासियत म्हणजे इथे दारूबंदीसुद्धा आहे आणि ती कडक पणे पाळली जाते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणजे आता वेळ झालेली आहे एक महत्त्वाचा संदेश ऐकायची, तो संदेश ऐकूया आणि मग आपण सावरखेड एक गाव या चित्रपटातलं एक मस्त असं गाणं ऐकूया।

0: दाद तुम्हा श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर। तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। आणि असे मस्त मस्त गावं आहेत, प्रत्येक गावात असं मस्त फेरफटका मारला तरी किती छान वाटतं ना। ताजेतवाने होऊन जातो आपण गावाकडे गेलो की, आणि मग ते कोकणातलं गाव असो, तिकडे देशावरचं गाव असो, विदर्भातलं असो, गाव गाव असतं नाही का। मग तिथे आपले अगदी बाजूच्या घरांमध्ये राहणारी मंडळी असतात, काय मग आलास का, काय गो, किती दिवसांनी दिसतेस, आणि मग असे करून चौकशी करतात, किती मस्त वाटतं नाही का तेव्हा आपल्याला। आणि गावी सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, ती पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात। आणि जर तुमच्या घराजवळ एखादा छानसा बगीचा असेल किंवा असं छान तुम्ही फुलं वगैरे लावली असतील जर घराच्या आजूबाजूला, तर मग तिकडे म्हणजे गावच्या घराच्या आजूबाजूला, तर मग फुलपाखरं तुम्हाला आवर्जून दिसतात। आणि फुलपाखरांचं गाव म्हणून ज्यांना घोषित केलं गेलेलं आहे ते आहे पारपोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे हे, आणि सावंतवाडी तालुक्यातलं हे गाव आहे। आणि खरं तर 200 अधिक प्रकारची फुलपाखरं जी आहेत ती इथे दिसतात, आणि या प्रजातींचा तिथे अधिवास आहे, आणि त्यांच्या अधिवासाला धक्का पोहोचणार नाही म्हणून सुद्धा काळजी घेतली जाते। तर अशी ही छान छान रंगीबेरंगी फुलपाखरं, आणि तुम्ही सुद्धा कधी गावी गेलात तर तुम्हालासुद्धा असे छान छान फुलपाखरं आढळतील। त्यांचे रंग इतके मनमोहक असतात की आपण त्यांच्या कधी पाहत राहतो नाही का। तर असे मस्त मस्त अभिप्राय आपल्याला कळवलेले आहेत। शुभांगी कार्यकर म्हणतात की गरजूंना कपडे देण्यासाठी एक भिंत असावी असं त्यांना वाटतं। त्यांनी नागपूरमध्ये खरं तर ही संकल्पना पाहिली होती, मुंबईत त्यांना असं कुठे दिसलं नाही। त्या म्हणतात जिथे आपल्याला नको असलेले पण चांगल्या स्थितीतले कपडे आहेत किंवा घरातल्या काही वस्तू आहेत, आणि ते सुद्धा सीझनल, म्हणजे पावसाळा म्हटलं की छत्री आहे, किंवा मग उन्हाळ्यात घालायचे काही कपडे असतात, सुती कपडे आपण ज्यांना म्हणतो, किंवा थंडीमध्ये आपण स्वेटर शाल असं काही जेव्हा लागतं तेव्हा त्या वस्तू ज्या आहेत किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या गरजूंना तिकडे उपलब्ध व्हाव्या असं त्या म्हणत आहेत। तर दीपाली विचारे म्हणतात की त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादा तरी असा एखादा हॉल असावा जिकडे छान पद्धतीनं योगासनं शिकवली जावीत, जिथे एखाद दिवस भजनं असावीत, किंवा तिथे येऊन कोणी सामाजिक कार्याबद्दल सांगितलं तर खूप छान वाटेल। असा एखादा हॉल त्यांच्या परिसरामध्ये असावा जिकडे मोठ्या प्रमाणावर

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यांनी बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभी।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर। ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा, FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
4: म्हणजे कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर। आपण महाराष्ट्रातल्या अशा काही गावांची सफर करत आहोत ज्यांची काहीतरी एक वेगळी खासियत आहे आणि काहीतरी वेगळेपण त्यांनी जपलेलं आहे। तर मी प्रश्न विचारला होता पहिला असा की एक खास सोय अशी असावी आपल्या परिसरात जी नाही आहे किंवा ती असणं खूप गरजेचं असं तुम्हाला वाटतं। प्रल्हाद महादळकर म्हणाले की त्यांना असं वाटतं की बसण्याची सोय असावी प्रत्येक परिसरामध्ये। ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं असं बऱ्याचदा होतं की एखादा वॉक घेऊन येतात, काहीतरी छोटं मोठं एखादं सामान ते आवर्जून खाली जातात, उतरून दुकानापर्यंत जाऊन येतात आणि मध्येच मग थकल्यासारखं होतं किंवा अरे 2 मिनिटं जरा एखाद्या ठिकाणी बसलो तर बरं वाटेल असं त्यांना वाटतं आणि त्यांना सुद्धा त्याच्यामुळे दिलासा मिळतो। अनेक ठिकाणी आपण बघतो की काही काही ठिकाणी खूप छान पद्धतीने ही सोय केलेली आहे, काही ठिकाणी नसावी बहुतेक, हे त्यांच्या लक्षात आलं असेल। त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी बसण्याची सोय केली तर ज्येष्ठ नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। मधुसूदन म्हणाले गोरेगाव इथून की त्यांच्या इथं एक मोठंच्या मोठं हॉल आहे आणि तिथे अनेक कार्यक्रम चालतात, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा मुलांना कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं असं। तर अशा पद्धतीचे हॉल हे ठिकठिकाणी असावे जेणेकरून लोकांना एकत्रितपणे एका ठिकाणी येऊन ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल। खूप कमी ठिकाणी असे आपल्याला हॉल पाहायला मिळतात। तर प्रकाश शिंदे म्हणाले की अनेक ठिकाणी आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मक्याचे स्टॉल दिसावे, म्हणजे गरम गरम तो असा मका वरनं असं मीठ लिंबू असं त्याला लावलेलं असतं आणि मग त्याचा असा छान आस्वाद आपण घेतो। तर असे हे मस्त मस्त गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला। ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवायला किंवा एखाद्या वेळेला आपण फोटो काढतो, मग आपण चहा पित असतो किंवा छान असा तो मका त्या ह्याच्यावर भाजलेला असतो आणि पटकन आपण आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीला किंवा आपल्या फॅमिली ग्रुपवर तो पटकन पोस्ट करतो, नाही का? त्यासाठी काय लागतं बरं? अर्थात सोशल मीडिया लागतो, इंटरनेट लागतं, वायफाय लागतं, नाही का? तर हे जे वायफाय आहे ते नागपूरमधलं जे पाचगाव आहे उमरेड तालुक्यातलं, हे पहिलं गाव आहे जिथे नागरिकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली वायफायच्या माध्यमातून आणि म्हणून हे वायफाय गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे। आहे की नाही काहीतरी वेगळेपण खास असं ह्या गावाची खासियत? तर अशी ही गावं आहे ज्याने त्यांचं वेगळेपण जपलेलं आहे। अर्थात आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे उपक्रम राबवताना दिसत आहेत, बरं? तर असो आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं का आपण? तर बघा, तुमच्या अगदी घराशी निगडीत असा हा प्रश्न आहे। असा कुठला बदल आहे जो तुम्हाला तुमच्या घरात होणं अपेक्षित आहे? हा, असा कुठला बदल आहे जो तुम्हाला तुमच्या घरात होणं अपेक्षित आहे? म्हणजे बघा, अगदी सोफ्याची अरेंजमेंट असेल, टीव्हीची भिंत असेल, तिथे काहीतरी वेगळं हवं असेल, किंवा घरात कोणाला तरी गॅलरी असेल, तिथे असणारी झाडांची अरेंजमेंट असेल। बघा, तुम्हाला आता पर्याय तर बरेच दिलेले आहेत मी, याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय छान छान सांगणार आहात ना, यासाठी मी खूप उत्सुक आहे। बघू काय काय सांगताय तुम्ही, ऐकूया पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे छान अशी लावणी।

0: नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।
1: तर मंडळी, मला इथे अनेकांनी फोन करून कळवलं की त्यांना त्यांच्या घरामध्ये कोणते कोणते बदल अपेक्षित आहेत ते, तर तुम्ही सुद्धा सांगू शकता की तुम्हाला तुमच्या घरात कोणता बदल अपेक्षित आहे। म्हणजे काही काही थोडीशी गफलत केली की हे नवीन आणावं त्यांना असं वाटतंय, पण असलेल्याच गोष्टींमध्ये काही बदल करता येतोय का हा जरा विचार करून बघा। तर तुम्हाला हा बदल अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं, मग ती रंगसंगती असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत, स्वयंपाकघरापासून ते बेडरूमपर्यंत, हॉलपासून ते अगदी गेस्ट रूमपर्यंत, किंवा हल्ली गॅलरी असतात काही ठिकाणी। तर बघा तुम्हाला असं काय काय बदल करावे असं तुम्हाला वाटतं बरं। तर दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4134 आणि 4515-4135, STD कोड आहे 022। सातारा जिल्ह्यामधलं मांगर नावाचं एक गाव आहे, मांगेर किंवा मांगीर असं सुद्धा त्याला म्हणतात काही ठिकाणी, मधाचं गाव म्हणून ते खरं तर ओळखलं जातं आणि देशातलं पहिलं मधाचं गाव खरं तर ते ठरलेलं आहे। या गावातले बहुतांश कुटुंब जी आहेत ते मधमाशी पालन किंवा शुद्ध मध उत्पादनाच्या व्यवसायात ही मंडळी गुंतलेली आहेत आणि गावाला खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडून विशेष प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यामुळे मधमाशांचं महत्त्व किंवा मधमाशांची माहिती, मधाबद्दलची माहिती सांगणारी खूप सुंदर सुंदर चित्र आणि माहिती इथल्या आपल्याला भिंतींवर पाहायला मिळते। एक वेगळंच असं वातावरण किंवा एक वेगळी चित्र आपल्याला या भिंतींवर पाहायला मिळतात। आवर्जून या गावाला भेट द्यावी असं अनेकांचं म्हणणं आहे। तर मग चला आपण ऐकूया आता एक छानसं गाणं, जोगवा या सिनेमातलं, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर बघूया काय काय सांगतायत ही सगळी मंडळी।

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे। तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल। मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाणी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
4: मंडळी, सातारा जिल्ह्यामधलं अजून एक गाव आहे, त्याचं नाव आहे मनाचीवाडी, आणि हे पहिलं सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। आणि विजेची मोठ्या प्रमाणावर गरज सौरऊर्जेतून भागवल्यामुळे त्याला सौरग्राम असं सुद्धा नाव दिलं गेलं आहे असं म्हटलं जातं। शेळकेवाडीमध्ये सुद्धा अनेक कुटुंब आहेत, जवळपास 90% अधिक कुटुंब हे ह्या सौर ऊर्जेचा उपयोग करतात, आणि तिथे सुद्धा असं मोठ्या प्रमाणात विजेच्या ऐवजी सौर ऊर्जेतून त्यांनी गरज भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे खरंच स्वागतार्ह गोष्ट आहे ही, आणि आपण सुद्धा असा विचार करायला हवा, नाही का? आपल्याला अनेकांनी कळवलेलं आहे की त्यांना त्यांच्या घरामध्ये कुठला बदल अपेक्षित आहे। दीपा पालकर म्हणाल्या की त्यांना असं वाटतं की घरातला संपूर्ण फर्निचर बदलून टाकावं आणि ते बांबूचं असावं असं त्यांना वाटतं। मंगेश म्हात्रे म्हणाले की त्यांच्या घराला एक मोठी गॅलरी आहे आणि तिथे झाडांमध्ये काही बदल करणं त्यांना आता अपेक्षित आहे। पंकज मोहोड म्हणाले की त्यांच्याकडे गेस्ट रूम आहे, ती त्यांना हॉलमध्ये कन्व्हर्ट करायची आहे। वैशाली जोशी म्हणाले की त्यांच्याकडे गॅलरी आहे, तिथे त्यांनी काही छान छान फुलं सुद्धा लावलेली आहेत, पण त्यांना वेली गुलाब तिथे लावायला खूप आवडतील, त्याच्यामुळे जरा असं त्या गॅलरीचं रूप बदलेल, छान असं त्या बाहेरनं बारीक बारीक ती अशी वाऱ्याबरोबर डोलणारी वेली गुलाब त्यांना पाहायला मिळतील। मिलिंद टिपडेस म्हणाले की त्यांना नवीन पडदे आवडतील, ह्याच्यामुळे असं फ्रेश वाटतं, काहीतरी लुक बदलल्यासारखा वाटतो घराचा, तर त्यांना नवीन पडदे त्यांना हवे हवेसे वाटतात। त्यांनी त्यांना मनस्पर्शीमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं होतं। मी प्रश्न विचारला होता तेव्हा की तुम्ही पावसाचं वर्णन एका शब्दात कसं कराल, तुमच्यासाठी पाऊस म्हणजे काय एका शब्दात, तर ते म्हणाले होते की झंकार। वा, खूपच छान। शुभलक्ष्मी मस्तकार म्हणाल्या की पडदे नसावेत काही ठिकाणी घरामध्ये, आणि त्याऐवजी काही ठिकाणी देखावे लावावेत भिंतीवर म्हणा, किंवा शक्य असेल तिथे, किंवा माउंटन्स म्हणा, प्रत्येकाला जसे आवडतील तसे। तर असे छान छान अभिप्राय अनेक मंडळींनी कळवलेले आहेत। ऐकूया एक छानसं गाणं पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं।

0: जुनी नवी गाणी माहिती मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं एक छान गाव आहे जे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जातं, उभा दांडा वेंगुर्ला इथं हे गाव आहे आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं ते जन्मगाव आहे आणि इथं उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या फलकांवरती गावभर आपल्याला कविता पाहायला मिळतात आणि म्हणूनच कवितांचं गाव अशी एक वेगळी ओळख खरतर या गावाला मिळालेली आहे।

0: लागल बतो टिकवा धनी धरनी लाया गल बताला टिकवा
1: और जागो आला को कर्ण दाखवा
0: गुनु माहिर ला जाते हो नखवा
1: और जागो आला को कर्ण दाखवा।
2: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर FM कूल।
3: तर मंडळी, सकाळी 10 वाजल्यापासून ते अगदी आतापर्यंत म्हणजे 12:56 होऊन गेलेले आहे, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी इतके मस्त मस्त मला अभिप्राय तुमचे कळवले, प्रश्नांची उत्तरं सुद्धा खूप छान दिली। आवर्जून कार्यक्रमामध्ये तुम्ही इतका छान तुमचा अभिप्राय दिलात आणि त्यामुळेच मला एनर्जी मिळाली तुमच्यासोबत छान छान गप्पा मारण्यासाठी आणि नवनवीन गाणी तुम्हाला ऐकवण्यासाठी। असाच उत्साह एखादा छानसा नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला मी नक्की येईन। आणि तुम्ही ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्सवरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही गप्पांचा आणि गाण्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। घड्याळ आता दाखवायला लागलेला आहे, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे असो, पण दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र तुम्ही ऐकू शकाल ठीक 1 वाजता आणि दुपारी 2:30 वाजता चला दोस्त हो बोलू काही, त्यानंतर सप्तरंगी 7 आणि सांजेच्या पारी हा कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत असणार आहे RJ प्रफुल्ल आचरेकर। तेव्हा सुद्धा FM रेनबो वाहिनीवरती गप्पांचा आणि गाण्यांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका। पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे। काळजी घ्या, आनंदी रहा आणि एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन। तोपर्यंत नमस्कार।

0: मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये साणंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16 भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमता तेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी

0: लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग 4थ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 2027 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या 2र्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32च्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो हम ये सोच रहे थे कि आपको क्या हम वक्त फिल्म का एक गीत सुनवा सकते हैं. कौन सा गीत? वही गीत जो सबको बहुत ज़्यादा पसंद है, ए मेरी जोहरा जबी. देखते हैं ये गीत कहाँ पे लुप्त हो गया है. राजकुमार जी की ये कमाल की बात थी कि उनमें स्क्रीन प्रेजेंस बहुत थी. अगर पूरी फिल्म में उनका जो रोल था चाहे 15 मिनट का हो, वो ऐसी छाप छोड़ते थे कि बड़े से बड़े अभिनेता जो है थोड़ा सा असुरक्षित महसूस करते थे. स्क्रीन प्रेजेंस का ये कमाल था राजकुमार जी की. खैर, हम आगे बढ़ते हैं और अब आपको एक गीत सुनाते हैं, ऐ मेरी जोहरा जबी, जैसे कि हमने कहा. और याद आ जाती है ना पूरी, देखिए क्या माहौल था, है ना. बल्लाल साहनी, राजकुमार जी, ऑल द ग्रेट्स वर देयर. तो बहुत कमाल का आलम था. आइए सुनते हैं ये गीत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं मुलतानी रागातील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.